0: ಸಮಯ ಇನ್ನೇನು 6:20 ಆಗಲಿದೆ. ಈಗ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ವಾರ್ತೆಗಳು.
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾಃ ಶ್ರೂಯಂತಾಂ. ಪ್ರವಾಚಕಃ ಜತಿನ ಶರ್ಮಾ. ಆದೌ ಮುಖ್ಯ ವಾರ್ತಾಃ. ಸಂಸದಃ ವರ್ಷಾಕಾಲೀನ ಸತ್ರಸ್ಯ ಪ್ರಥಮ ದಿವಸೆ ನೀಟ ಪ್ರಶ್ನಪತ್ರ ಗೋಪ್ಯತಾ ಭಂಗ ಪ್ರಕರಣಮಧಿಕೃತ್ಯ ವಿಪಕ್ಷಿ ಸದಸ್ಯಾನಾಂ ಸದನೆ ಕೋಲಾಹಲಂ. ಉಭಯೋಃ ಸದನಯೋಃ ಕಾರ್ಯಾಚರಣಂ ಆದಿವಸಾಯ ಸ್ಥಗಿತಂ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಸಂಸದಃ ವರ್ಷಾಕಾಲೀನ ಸತ್ರಸ್ಯಾರಂಭೆ ರಾಷ್ಟ್ರಕಲ್ಯಾಣಾಯ ಕ್ರಿಯಾಶೀಲ ಸತ್ರಸ್ಯ ಆಹ್ವಾನಂ ಅಕರೋತ್. ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಪದಾಸೀನಾ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮುಃ ಕಿಶಿನೌ ರಾಜಧಾನ್ಯಾಂ ಸ್ವಸ್ಯ ಮೋಲ್ದೋವಾ ಸಮಕಕ್ಷಯಾ ರಾಷ್ಟ್ರಪತಿನಾ ಮಯಾ ಸಂದು ಇತ್ಯನಯಾ ಸಹ ಮಂಡಲಸ್ತರೀಯ ವಾರ್ತಾಂ ವ್ಯದಧಾತ್. ಹೊರ್ಮುಜ್ ಕ್ಷೇತ್ರೆ ಉತ್ಪಾತಸ್ಯ ನಿರಂತರ ವರ್ಧನೇನ ಸಮೀಪಸ್ಥ ದೇಶೇಷು ಅಸ್ಯ ಪ್ರಕೋಪೇಣ ಚ ಇರಾನ್ ಅಮೆರಿಕಾ ದೇಶಯೋಃ ಮಧ್ಯೆ ಅದ್ಯ ನವಮ ದಿವಸೇಪಿ ಪರಸ್ಪರಾಕ್ರಮಣಾನಾಂ ಚಕ್ರಂ ಅವಿರತಂ ಪ್ರಾಚಲತ್. ಅಪಿ ಚ ಭಾರತ ಋತು ವಿಜ್ಞಾನ ವಿಭಾಗೇನ ಅದ್ಯ ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರ ಲದ್ದಾಖ ಉತ್ತರಾಖಂಡ ರಾಜ್ಯೇಷು ಅತಿವೃಷ್ಟಿಪರಾರಕ್ತ ವರ್ಣೀಯ ಸಂಚೇತನಾ ಉದ್ಘೋಷಿತ. ಅಥ ವಾರ್ತಾಃ ವಿಶದೀಕೃತ್ಯ. ಸಂಸದಃ ಉಭಯೋಃ ಸದನಯೋಃ ಕಾರ್ಯಾಚರಣ ಮಧ್ಯ ನೀಟ ಪ್ರಶ್ನಪತ್ರ ಗೋಪ್ಯತಾ ಭಂಗ ಪ್ರಕರಣೆ ವಿಪಕ್ಷಿ ಸದಸ್ಯಾನಾಂ ನಿರಂತರ ಕೋಲಾಹಲೇನ ಸ್ಥಗಿತಂ. ಲೋಕಸಭಾಯಾಃ ಕಾರ್ಯಾಚರಣಾರಂಭೆ ಆದೌ ಸದನೇನ ಷಣ್ಣಾಂ ಪೂರ್ವ ಸದಸ್ಯಾನಾಂ ನಿಧನೆ ಸಹೈವ ಕತರ ದೇಶಸ್ಯ ಅಮೀರ್ ಶೇಖ್ ಹಮದ್ ಬಿನ್ ಖಲೀಫಾ ಅಲ್ಥಾನಿ ಇತ್ಯಸ್ಯ ನಿಧನೆ ಶೋಕ ಸಂತಪ್ತ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿಃ ಸಮರ್ಪಿತಃ. ಅಧ್ಯಕ್ಷಃ ಓಮ ಬಿರ್ಲಾ ಇತ್ಯಸೌ ನ್ಯಗಾದೀತ್ ಯತ್ ಶೇಖ್ ಹಮದ್ ಮಹೋದಯಃ ಆಧುನಿಕ ಕತರ ದೇಶಸ್ಯ ಆಧಾರಶಿಲಾಂ ಸ್ಥಾಪಯಿತುಂ ಸಹೈವ ಭಾರತ ಕತರ ಸಂಬಂಧಾನ್ ಸುದೃಢೀಕರ್ತುಂ ಮಹತೀಂ ಭೂಮಿಕಾಂ ನ್ಯವಹತ್.
2: ಮಹಾಮಹಿಮ ಶೇಖ್ ಅಹಮದ್ ಬಿನ್ ಖಲೀಫಾ ಅಲ್ಥಾನಿ ನೆ ಜೂನ್ 1995 ಸೆ ಜೂನ್ 2013 ತಕ್ 18 ವರ್ಷೋ ತಕ್ ಕತರ್ ಕೆ ಅಮೀರ್ ಕೆ ರೂಪ ಮೇ ಕಾರ್ಯ ಕಿಯಾ. ಉನ್ಹೋನೆ ಆಧುನಿಕ ಕತರ್ ಕಿ ನೀವ್ ರಖಿ. ಉನ್ಹೋನೆ ಭಾರತ ಕತರ್ ಸಂಬಂಧೋ ಕೆ ಸಂವರ್ಧನ್ ಮೇ ಭಿ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಭೂಮಿಕಾ ನಿಭಾಯಿ.
1: ಪ್ರಶ್ನಕಾಲಾರಂಭೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಮಾಜವಾದಿ ಪ್ರಭೃತಯಃ ವಿಪಕ್ಷಿ ದಲೀಯಾಃ ನೀಟ ವಿಷಯಮಧಿಕೃತ್ಯ ಉಚ್ಚೈಃ ವಿರೋಧೋದ್ಘೋಷಾನ್ ಅಕುರ್ವನ್. ಅಧ್ಯಕ್ಷಸ್ಯ ಪೀಠಸ್ಯ ಚ ನಿರಂತರ ಆಗ್ರಹಂ ಉಪೇಕ್ಷ್ಯ ಸದಸ್ಯಾಃ ಕೋಲಾಹಲಂ ಅಕುರ್ವನ್. ಯೇನ ಷಡ್ವಾರಂ ಸ್ಥಗನಾನಂತರಂ ಅಂತತಃ ಲೋಕಸಭಾಯಾಃ ಕಾರ್ಯಾಚರಣಂ ಆದಿವಸಾಯ ಸ್ಥಗಿತೀಕೃತಃ. ರಾಜ್ಯಸಭಾಯಾಮಪಿ ಏತಾದೃಶಮೇವ ದೃಷ್ಟಿಂ ಅಗಾತ್. ಆರಂಭೆ ನವನಿರ್ವಾಚಿತಾಃ ಸದಸ್ಯಾಃ ಶಪಥಂ ಅಗೃಹಣನ್. ಸದನಂ ಚ ಪೂರ್ವ ಸದಸ್ಯೇಭ್ಯಃ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿಂ ಸಮರ್ಪಯತ್. ವಿಪಕ್ಷ ನೇತಾ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ನೀಟ ವಿಷಯಮುತ್ಥಾಪಯಿತುಂ ಪ್ರಾಯತತ, ಕಿಂತು ನಿರಂತರ ಕೋಲಾಹಲೇನ ಸದನಂ ಬಹುವಾರಂ ಸ್ಥಗಿತಂ. ಉಪಸಭಾಪತಿಃ ಹರಿವಂಶಃ ಸೂಚಿಬದ್ಧ ಕಾರ್ಯಾಣಿ ಸಂಚಾಲಯಿತುಂ ಪ್ರಾಯತತ, ಕಿಂತು ಅವಿರತ ಪ್ರತಿರೋಧ ಕಾರಣಾತ್ ರಾಜ್ಯಸಭಾಪಿ ಆದಿವಸಾಯ ಸ್ಥಗಿತ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವೋಚತ್ ಯತ್ ವರ್ಷಾಭವತು ಅಥವಾ ಸಂಸದಃ ವರ್ಷಾಕಾಲೀನ ಸತ್ರಂ ಭವತು ಯದ್ಯುಭೌ ಕ್ರಿಯಾಶೀಲೌ ಭವತಃ ತರ್ಹಿ ಅತೀವ ಲಾಭಪ್ರದೌ ಸಿದ್ಧ್ಯತಃ. ಸಂಸದಃ ವರ್ಷಾಕಾಲೀನ ಸತ್ರಸ್ಯ ಆರಂಭಾತ್ ಪ್ರಾಕ್ ವಾರ್ತಾಹರೈಃ ಸಹ ಸಂಭಾಷಮಾಣಃ ಸಹ ನ್ಯಗಾದೀತ್ ಯತ್ ಉಭಯೋಃ ಸಕ್ರಿಯತಾಯಾಂ ಸತ್ಯಾಂ ರಾಷ್ಟ್ರಸ್ಯ ಕಲ್ಯಾಣಂ ಜೀವಾನಾಂ ಮಂಗಲಂಚ ಭವತಿ. ಶ್ರೀಮೋದಿ ಅಕಥಯತ್ ಯತ್ ದೇಶಸ್ಯ ಯೂನಾಂ ಸಾಮರ್ಥ್ಯಂ ಆಕಾಂಕ್ಷಾಃ ಚ ಅಂತರಿಕ್ಷವತ್ ಅಪರಿಮಿತಾಃ ಸಂತಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ಅಭಾಷ್ಯತ ಯತ್ ಭಾರತಸ್ಯ ರಿಫಾರ್ಮ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಇತಿ ಪರಿಷ್ಕಾರಗತೌ ಆರೋಹಣಸ್ಯ ಪರಿಣಾಮಃ ವರ್ತತೆ ಯತ್ ಭಾರತಸ್ಯ ಯುವಾನಃ ಧೈರ್ಯಂ ಪ್ರದರ್ಶ್ಯ ಸಫಲತಾಂ ಪ್ರಾಪ್ನುವಂತಿ. ಸಹ ಪ್ರೋಕ್ತವಾನ್ ಯತ್ ಕೇವಲಂ ಏಕಸ್ಮಿನ್ ಮಾಸೆ ದೇಶೇನ ಅನೇಕೇ ವಿಶಿಷ್ಟಾಃ ಕೀರ್ತಿಸ್ತಂಭಾಃ ಅಧಿಗತಾಃ ಯೇಷಾಂ ಉಪಲಬ್ಧಿಃ ಪ್ರತ್ಯೇಕಂ ನಾಗರಿಕಂ ಗೌರವೇಣ ಪೂರಯತಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅವದತ್ ಯತ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಂಚೇ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪಟಲೆ ಸಾಂಪ್ರತಂ ಚ ಅಂತರಿಕ್ಷೇ ಅಪಿ ಇಮೇ ಕ್ಷಣಾಃ ಭಾರತಸ್ಯ ಕೃತೆ ಸತ್ಯಮೇವ ಗೌರವಪೂರ್ಣಾಃ ಆಸನ್. ಶ್ರೀಮೋದಿ ಅವದತ್ ಯತ್ ವಿಭಿನ್ನೇಷು ಕ್ಷೇತ್ರೇಷು ಯುದ್ಧಸ್ಯ ನಿರಂತರ ಸಂಕಟಮಾಲಕ್ಷ್ಯ ಸಮಗ್ರಂ ವಿಶ್ವಂ ಚಿಂತಿತಮಸ್ತಿ. ಪಶ್ಚಿಮೇಷ್ಯಾ ಕ್ಷೇತ್ರಸ್ಯ ಸಂಘರ್ಷಃ ಭಾರತ ಸದೃಶಾಣಾಂ ದೇಶಾನಾಂ ಕೃತೆ ಏಕಂ ಮಹತ ಸಂಕಟಮಾಸೀತ್. ये ऊर्जा क्षेत्रे अन्येषामुपरि आश्रिताः सन्ति. पेट्रोल डीजल एलपीजी उर्वरक रसायनादीनां विषये बहवः प्रत्यवायाः संकटाः च उत्पन्नाः. तथापि भारतेन 7.7% विकासमानाङ्कः संरक्षितः येन भारतं विश्वस्मिन् तीव्रतमा वर्धमाना अर्थव्यवस्था संजाता. अस्मिन् एव पृष्ठभूमौ वर्षाकालीन सत्रस्यारम्भः भवति. देशः गतिशीलतां धारयति. संसदः भावना च तस्यां गतौ नवीनाम् ऊर्जां सञ्चारयति इत्यपि प्रधानमन्त्रिणा प्रतिपादितम्. संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते. सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन ए आई आर चलदूरभाषीय तंत्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति. राष्ट्रपति पदासीना द्रौपदी मुर्मुः तस्याः मेल्डोवियन समकक्षया मया संधु इत्यनया सह अद्य व्यापार निवेश कृषि स्वास्थ्य सेवा नवीकरणीयोर्जा अंकीय सार्वजनिक संरचना कृत्रिम बुद्धि नवोन्मेष इत्यादिषु प्रमुख विषयेषु द्विपक्षीय सहयोगस्य दृढीकरणाय ऐक्यमत्यं प्रकटितवती. चिशिनाव नगरे मण्डलस्तरीय मन्त्रणायाः अनन्तरं भाषमाणा राष्ट्रपतिः मुर्मुः स्वकीयां यात्राम् ऐतिहासिकीम् इति प्रत्यपादयत्. यतो ह्येषा कस्यापि भारतीय राष्ट्रपतेः मोल्डोवा देशाय प्रथमा राजकीय यात्रा अस्ति. द्विपक्षीय व्यापारस्य निवेशस्य च संवर्धनाय सुदृढ़ संभरण श्रृंखलायाः सशक्तीकरणाय सहैव सान्द्र व्यापारिक संबंधानां प्रोत्साहनाय उभौ अंगीकृतवन्तौ. राष्ट्रपतिः मुर्मुः अवोचत् यत् भारत मोल्डोवा व्यापारिक मञ्चः आर्थिक सहयोगाय नूतनां गतिं प्रदास्यति. अनेनैव साकं राष्ट्रपतिः मुर्मुः मोल्डोवा देशम् आपत् प्रतिरोधी संरचना गठबन्धने सहैव वैश्विक जैवेन्धन गठबन्धने सम्मिलितुं निमन्त्रितवती. सामरिकदृष्ट्या अतिमहत्त्वपूर्णे होर्मुज जलसन्धौ उत्तरोत्तरं प्रवर्धमाने संघर्षावधौ अद्य अविरतं नवमदिवसेऽपि अमेरिका ईरान देशयोः परस्परं भीषण सैन्य प्रहाराः अभवन्. अमेरिकी सैन्यैः ईरानस्य खोर्मोज नगरं लक्ष्यीकृत्य क्षेपणास्त्र प्रहाराः विहिताः. ईरानस्य अर्धसर्वकारीय वार्ता संस्थया कस्यचित् स्थानीय अधिकारिणः वचनम् उद्धृत्य निवेदितं यत् बुशेह्र प्रान्तस्य दश्ती मण्डलस्य प्राशासनिक केन्द्रे खोर्मोज नगरे अमेरिकी प्रहारेण बहुषु भागेषु विद्युत् प्रवाहः पूर्णतया अवरुद्धः अभवत्. वृत्तान्तानुसारम् अस्मिन् प्रहारक्षेत्रे इस्लामिक रेवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स इत्यस्य नौसैन्य प्रतिष्ठानानि आसन्. अनेन सैन्यप्रहारेण खोर्मोज नगरस्य कतिपयेषु भागेषु तत्क्षणमेव विद्युत संभरण श्रृंखला बाधिता अभवत्. अपरत्र जॉर्डन देशस्य सर्वकारीय प्रसारण संस्थया सामाजिकान्तर्जालीय पटले निवेदितं यत् तस्य देशस्य वायु प्रतिरक्षा प्रणाल्या ईरान देशात् जॉर्डन भूभागं प्रति प्रक्षिप्तानि त्रीणि क्षेपणास्त्राणि तथैव विनाशितानि. चतुर्थं क्षेपणास्त्रं जॉर्डन देशस्य दक्षिण दूरस्थ क्षेत्रे पतितं येन कापि जनधनहानिः न जाता. समाचार माध्यमानुसारं एतानि क्षेपणास्त्राणि जॉर्डन देशस्य दक्षिणतटीय नगरे अकाबा इत्यत्र स्थितान् अमेरिकी विमानस्थानकान् लक्ष्यीकृत्य प्रक्षिप्तानि आसन्. भारत ऋतु विज्ञान विभागेन अद्य हिमाचल प्रदेश जम्मू कश्मीर लद्दाख उत्तराखंड राज्येषु अतिवृष्टिपरा रक्तवर्णीया संचेतना उद्घोषिता. इति वार्ताः.